0: प्रणा अनीता आनन्द इत्यनया सह मेलनम् अकरोत् असौ सामाजिक संचार पटले प्रकाशिते एकस्मिन् संदेशे अवदत् यत् भारत कनाडा देशयोः मध्ये सहकार्यं निरन्तरं सुदृढं भवति असौ एतदपि उक्तवान् यत् उभय देशयोः प्रधानमन्त्रिभ्यां निर्धारित लक्ष्याणां सिद्धि विषये वार्ता जाता उत्तर मेसिडोनिया देशस्य राष्ट्रपति पदासीना गोर्दाना सल्जानोस्का दावकोवा इत्येषा अवदत् यत् विश्वस्य बृहत्तम लोकतन्त्रस्य भारतस्य राष्ट्रपतिः एका महिला अस्ति इति गौरवस्य विषयः अस्ति सा एतदपि अवदत् यत् राष्ट्रपति पदासीनया द्रौपदी मुर्मू इत्यनया सह मेलनानन्तरं सा अतिप्रभाविता जाता तथा महिलाः विश्वे परिवर्तनम् आनेतुं समर्थाः सन्ति इति तया एतदपि अनुभूतम् अद्य राष्ट्रिय प्रसारण दिवसः आचर्यते अस्मिन्नेव दिवसे सप्तविंशत्यधिक नवदशशततमे वर्षे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी इत्यस्य संस्थानस्य अंतर्गते बॉम्बे केन्द्रात् देशस्य प्रथमं रेडियो प्रसारणं जातम् 37-19 वर्षे जून मासस्य अष्टमे दिने इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्विस इत्यस्य नाम परिवर्त्य ऑल इंडिया रेडियो इति नाम स्थापितम् अयम् दिवसः भारतस्य विकासे शिक्षा प्रसारे तथा सांस्कृतिक रिक्थस्य संरक्षणे प्रसारणस्य महत्वपूर्णां भूमिकां प्रकाशयति इति वार्ताः
1: आकाशवाणी मडिकेरी
2: कूर्ग हाईलाइट फर्निचर एनिवर्सरी ऑफर वुडन कॉट मत्तु 6x5 मैट्रेस गे 18,500 रुपाय मात्र कूर्ग हाईलाइट फर्निचर विराजपेटे
3: मलबार गोल्डन डायमंड्स प्रस्तुत पड़े आर्टिस्ट्री शो इे जुलाई 17-27 वे अत्याकर्षक चिन्ह वज्र अमूल्य रत्नाभरण सांप्रदायिक विनूतन विन्यास विशेष प्रदर्शन खरीदिया अवकाश विशेष सौलभ्य आनंदी भेटी मलबार गोल्डन डायमंड्स बीएन रोड केएसआरटीसी सबर्बन बस स्टैंड मैसूर
4: ನಿಮ್ಮ ಬೆಡ್ರೂಮ್ ಅನ್ನು ಅಲಂಕರಿಸಲು ವಿವಿಧ ವಿನ್ಯಾಸಗಳ ಬೆಡ್ರೂಮ್ ಸೆಟ್ಸ್ ಮನಮೋಹಕ ಕೆತ್ತನೆಯ ಮರದ ಪೀಠೋಪಕರಣಗಳು ಸೋಫಾ ಸೆಟ್ಗಳಿಗಾಗಿ ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್ ಮೂರ್ನಾಡು ಮತ್ತು ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲು
5: ಸುಮಧುರ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ಅವಿಸ್ಮರಣೀಯಗೊಳಿಸಲು 100% BIS 916 ಹಾಲ್ಮಾರ್ಕ್ ಪರಿಶುದ್ಧತೆಯ ಚಿನ್ನಾಭರಣಗಳಿಗಾಗಿ
6: ಸ್ಕೈ ಗೋಲ್ಡನ್ ಡೈಮಂಡ್ಸ್ ಮಡಿಕೇರಿ ಮತ್ತು ವಿರಾಜಪೇಟೆ
7: ನಿಧನ ಸುದ್ದಿ ಬಾಡಗರಕೇರಿ ಕಾರಳನ ಅಮ್ಮತ್ತಿರ ಆರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ನಿನಾಂದು ಪೊಲಕ ಮರಣಪಟ್ಟಿತು 66 ಬೈದ್ರ ಅಮ್ಮತ್ತಿರ ಆರ್ ಪರಮೇಶ್ವರ ಇಂಗಡಾಕರಿ ಕಾರ್ಯ ಇಂದು ಪೊಲಕ 10:30 ಗಂಟೆಗೆ ಮೃತರ ಸ್ವಗೃತ್ಲ ನಡ್ಪಾ